ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो। काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्यातल्या त्यात डॉक्टर्स होणं। आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं। आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते। आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो। आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात। आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात। अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे। त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे। तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे। आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल। पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे, तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत। त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
4: थँक्यू सर, नमस्कार, मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे।
3: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आत्ता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची या रँक पण असते, तर ती रँक काय ते अगोदर आम्हाला सांग।
4: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती।
3: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार साधारणतः एक 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात. किती बसले होते
4: यावर्षी? 24 लाख होते.
3: 24 लाख होते. मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807
4: आहे
3: म्हणजे ऑल इंडिया लेवलला.
4: हो
3: म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे.
4: हो
3: तर हे एक आहे. आणि ओबीसीमध्ये 247 म्हणजे ओबीसीमध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247. तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग. म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया.
4: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण. मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो. मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे. 147 होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिल्ली जाईल आणि तसंच होत आहे थोडंसं.
3: अच्छा म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये?
4: फिजिक्समध्ये 180 आउट ऑफ 147
3: म्हणजे जे जेवढे तू काढले होते तेवढेच
4: आले.
3: अच्छा म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकलं असतं. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते. पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारणास्तव आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
4: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-790 असे स्कोअर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं. तर
3: म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा सोपा
4: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिना. तेव्हा एक महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस एक महिन्यासाठी होतो मी.
3: अच्छा मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
4: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार. तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
3: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे हे सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
4: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता पण
3: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झालेला होता पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
4: नाही तसं काही
3: चर्चेचा विषय झाला नाही. बरं पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही अवघड असणार तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्यांदा दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
4: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली आहे तरी पण तुम्हाला 600 वर मार्क पडू शकतात. पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलचा अप गेलता, एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण आणि दुसऱ्यात पण, पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
3: तर मित्रांनो, आपण ही जे चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी. ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
4: दिल्ली जवळील हापूर गावात तो MBBSची डिग्री कम्प्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
3: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय,
4: तेजस महावीर कंदले.
3: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे, असा काही विषय होता की कसं होतं, म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं?
4: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर,
3: आधी म्हणजे कधी किती कितवीत असल्यापासून किंवा असं काही,
4: 4थी 5वीपासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती. पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले. तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
3: लेवल
4: आहे ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
3: अच्छा, असं काय घडलं होतं 4थी 5वीमध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं?
4: म्हणजे डॉक्टर्स हे कसं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
3: असं आहे. आजूबाजूला डॉक्टर्स पाहतात असं काही विषय होता
4: आणि माझे वडील पण मेडिकल फील्डमध्येच आहेत. तर त्यांच्या
3: काय करतात वडील?
4: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात. तर तेही माहिती,
3: त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बरं, मग आता हे ज्यावेळेस तू 4थी 5वीला तुला कुठेतरी रिअलाईज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचं आहे पुढे आणि तू भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे 4थी 5वीपासूनचं असेल किंवा इयत्ता 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
4: 4थी 5वीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
3: तेवढ्यापुरतंच
4: करत होतो. पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021ची ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते. तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा 7वीत असेन त्यावेळेसपासून जास्त.
3: काय असं काय करत होता 7वी 8वीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं 7वी 8वी 9वीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा वगैरे त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता?
4: मी जास्त करून NCERT असे काही बायोलॉजीत स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन NCERT किती चांगल्या प्रमाणे समजता येतील जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती NCERT वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या NCERT या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या. आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्युमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
3: बर, मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे?
4: 8वी 9वी 10वी मी धाराशिव येथे केली.
3: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते CBSEचा विषय होता. तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का?
4: नाही एवढा नाही कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील सीबीएसई पेक्षा.
3: बर बर मग आता हे तू सीबीएसईची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिव सारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10 मोस्टली?
4: हो ट्युशन्स केलेल्या आहेत मी.
3: अच्छा कुठे केले?
4: धाराशिव मधील सायन्स अकॅडमी तिथं 8वी 9वी 10वी केले स्पेसिफिकली 8वी तर नाहीये.
3: बर मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं कन्सेप्ट क्लिअर झाले काय काय विषय नेमका होता?
4: ऍक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असा माझा पर्सनल विचार नव्हता ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ऍटलीस्ट डेमो करून बघ तुला लक्षात येईल कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे जे मला पर्सनली चांगले वाटले कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं त्यामुळे मी केलं ते.
3: अच्छा अच्छा बर मग आता ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू 10वीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता मग त्याच्यानंतर 10वीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता असं काय विषय होतं?
4: ऍक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिवमधूनच प्रिपरेशन करणार होतो.
3: अच्छा हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून क्रॅक करावं म्हणून त्याच्यासाठी काय वेगळं?
4: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला आणि आमची जी NCERT होती स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला. तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला अशा गोष्टीतून समजलं.
3: बर मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं ठीक आहे तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता तुझे आई वडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसा राहायला गेला काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता ऍडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
4: ऍडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ऍक्च्युली पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
3: कुठे? हॉस्टेल.
4: हॉस्टेलवर. मला असं एकांतमध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आई वडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर. त्यांनी म्हटलं की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ म्हटलं.
3: नाही थोडी नाही कशी प्रॉब्लेम झाली ते सांग म्हणजे नेमकं काय झालं तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
4: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं. तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच काय त्यात प्रॉब्लेम नाही म्हटले आपण करूया.
3: बर मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होती की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत. तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
4: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं. तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा. मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो. आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या. तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं त्याचे सॉल्व्ह प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं एवढं मी 2.5 तासात करत होतो. 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
3: मग आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीच्या सब्जेक्टचं
4: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे साडेसहापर्यंत. मग ते जेवण वगैरे करून मला साडेसात होत होते, लवकरच जेवण करत होतो मी. मग पुढे साडेसातला स्टार्ट करत होतो केमिस्ट्री, त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंसं आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे. तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असल्यामुळे सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो. आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो, कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये. आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळत असतो. असं मला होत होते, 10-10:30 वाजत होते हे दोन करण्यातच.
3: अच्छा, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे, ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय. मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं, सगळं होतं, मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का, डोक्यामध्ये घेतला नव्हता का, की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतर पाहावं म्हणून?
4: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती, तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
3: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11th-12th ग्रुप कसा होता, म्हणजे जनरल
4: PCB
3: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये, जसं की 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मग एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली काय?
4: नाही, जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
3: म्हणजे हे कशामुळे, की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता असं?
4: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या सेल्फ स्टडीतच गुंतवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला इनडायरेक्टली असं म्हणतात की तुम्ही सेल्फ स्टडीच करा, आम्ही शिकवणार आणि तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्हाला इतर क्लासेसची काय आवश्यकताच नाही, असाच तो पॅटर्न आहे, त्यालाच ते लातूर पॅटर्न म्हणतात ॲक्च्युली.
3: अच्छा, म्हणजे आता तू एक असं बोलताना म्हटलं की तू काहीतरी 10:30-11 पण झोपायचा असा विषय आहे, आणि म्हणजे हे कसं असायचं, म्हणजे आम्ही तर असं बऱ्याच वेळेस ऐकलं होतं की ओव्हरनाईट स्टडी करायची, असं बरंचसं काय काय असायचं, असं काय विषय
4: नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर असं आहे की मी मॉर्निंग स्टडीला जास्त प्रेफरन्स देत होतो, की सकाळी 4-4:30 जर तुम्ही उठून प्रयत्न केला 6:30 चांगल्या स्टडीचा, तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं, ती माझा पॅटर्न.
3: अच्छा, म्हणजे ते तुझा तसा वैयक्तिक होता, पण असं अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच 5:30-4:30 उठावा असा काही विषय
4: नाही, तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
3: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं आपण
4: असं काही नाही,
3: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10-10:30 स्टडी करणं किंवा सकाळी 7 उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग दिवस, तर ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये, कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-5-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
4: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
3: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
4: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे, ते पण आहे. की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व्ह करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते परत ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे, मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिनने हार्डवर्क, या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
3: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण आपण पारस महावीर कनलियाच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आहे आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का, कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 आजकाल मुलांकडे मोबाईल आहे, TV आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
4: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th मोबाईलच मिळालेला नाही आहे.
3: अच्छा, हां,
4: तर त्यामुळून असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
3: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा असा काही विषय नव्हता का?
4: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
3: हां हां, मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
4: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त तर नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
3: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना, म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही, किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी 8वी 9वी 10वीच्या आणि 11वी 12वीच्या जर्नीमध्ये?
4: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थीत सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला, पण त्याला कळालेलं
3: नसतं. म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येतो. अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा बर, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की तीन प्रकारे स्टडी करता येऊ शकते. म्हणजे असं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला, आणि फॉर्च्युनेट म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं. पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या. म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये, आणि जे काय सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत, वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग IIT असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. तर ह्या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हणला तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा 10th आहे आणि यावर्षी 11th 12th जाणार आहे, त्यांना पुढचे 2 वर्ष स्टडी करणार आहे, तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.
4: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता, त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं

0: 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे, तुम्ही आहेत. तर माझ्या मते तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले, तेही एक चांगला उपाय असू शकतो. पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणून, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट अँड सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
1: अच्छा, आता हे तुझं मत झालं. पण आता असं आपण थोडंसं इमॅजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1 ते 2 मार्कच कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत, मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे, 1-2-4 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे?
0: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
1: अच्छा,
0: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एक मिस करू नये, आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्री तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं, आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाइज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
1: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना, ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करत आहे, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल, तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील? म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील, किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं
0: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही? कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठं टास्क नाही
1: आहे,
0: म्हणून त्यामुळून एवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
1: अच्छा,
0: काही जास्त गरज नाही.
1: बरं, मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं, आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला 1 महिना तू अजून जास्त सिरियस झाला, आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरी सुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर सीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं काय होतं नेमकं असं काही?
0: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते, माझे अक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते. मी 662 कॅल्क्युलेट केले होते आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते.
1: बरं,
0: माझ्या बाबतीत तर तसं
1: नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय असं?
0: असं काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालंय आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
1: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
0: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
1: बर, मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक अर्धा तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत किंवा तुला वाटलं की नाही असं काही जाणवलं. तू खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तू 7वी 8वीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झाला, एक भाऊ डॉक्टर होत आहे आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं
0: नाही? असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपेरेशन तर चांगले करायला होतं, मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला, आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं. पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
1: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचं की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
0: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो आणि
1: अच्छा बर,
0: आणि कधी मध्ये मेडिटेशन हे केले करत होतो. तर
1: अच्छा, म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा होता,
0: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
1: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं, मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
0: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचं मला.
1: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर, तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलं ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय, ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
0: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत, आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं, आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते, मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
1: अच्छा बर, मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो, म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा, तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं, ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार ना, तर तुला काय वाटतं?
0: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन, आता एम्स दिल्ली.
1: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
0: 18 ते 19 आहेत.
1: अच्छा हा,
0: डॉट. तर त्यातलं
1: टॉप मोस्ट
0: दिल्ली आणि सेकंड जोधपूर आहे, तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
1: बर, आणि आपल्या महाराष्ट्रात नागपूर पण आहे.
0: हा, ते 5th नंबरचं कॉलेज आहे ते, तर तेही ट्राय करून.
1: अच्छा, मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँक आणि याच्यानुसार. बर, तर आता हे झालं, मग आता त्याच्या पुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झाला, पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही, त्याच्या पुढे काही ना काहीतरी विचार करणारच. तर असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काय, म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?
0: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी, तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
1: अच्छा, हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर, आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे?
0: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू UPSC का ट्राय करत नाही, आता मोठा भाऊ करणार आहे PG वगैरे, तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल. तर मग त्या दोन्ही आणखीन मी थोडासा कन्फ्युज आहे, पण त्यापैकी एकच मार्ग निवडन, PG
1: अथवा UPSC. अच्छा, UPSC असं का, म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात, असं म्हणजे असं काय नेमकं? असं
0: म्हणजे पॅरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे, तर तू UPSC केलं पाहिजे, घरातून कोणतरी एक क्लास 1 अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
1: सुपर क्लास 1. अच्छा बर, म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस, खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी, आणि त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी 2 वर्ष एवढं देणं, आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत, पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐकणं असा एक तो भाग असायचा, पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले मग?
0: आता सध्या तर खूप पाहिले आहेत, असं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% जास्त.
1: कुठे पाहिले चित्रपट? हे सगळे
0: OTT थिएटरला असे
1: पाहिले. असं एकट्याने जाऊन?
0: नाही, मित्र होते.
1: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर, तर मग असे हे सगळे चित्रपट, मग तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधीतरी कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो, असं कुठलं गाणं आहे?
0: ते धुरंधरमधलं अक्षय खन्ना वाला.
1: अच्छा अच्छा, बर अच्छा ठीक आहे. हां ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान मध्ये काहीतरी गाणं ते लोकल फोक सॉन्ग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉन्ग. अच्छा त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तू कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSCचा जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
0: 74-98-60-70-10
1: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडिओ तेरणाबद्दल.
0: थँक्यू सर. थँक्यू.
1: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर. किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण https://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: ए

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
3: मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण घेणार आहोत। तो विषय म्हणजे केळी या फळपिकापासून विविध प्रकारचे जे पदार्थ आपण बनवतो, स्वादिष्ट आणि टिकाऊ पदार्थ कसे बनवायचे याच्या संदर्भातली माहिती आज आपण करून घेणार आहोत। ही माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर लक्ष्मण बालाजी सुरनर, सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय लातूर। डॉक्टर साहेब नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
4: नमस्कार सर।
3: डॉक्टर साहेब, मला सुरुवातीला असं सांगा की आपल्याकडे जे केळीचं जे पीक आहे त्याचं सुरुवातीला महत्व काय सांगता येईल आपल्या भागासाठी?
4: शेतकरी बंधूंनो, केळी या पिकाबद्दल सांगायचं झालं तर या फळापासून अनेक टिकाऊ पदार्थ आणि लगेच खाण्यायोग्य जे पदार्थ आहेत तर आपण यापासून तयार करू शकतो। विशेषतः ज्यावेळेस केळीला जास्त उत्पादनामुळे रास्त भाव मिळत नाही, त्यामुळेच केळीचे विविध पदार्थ किंवा टिकाऊ पदार्थ आणि स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यास आपल्याला चांगला वाव आहे।
3: सुरनर सर, मला याच्यानंतर असं सांगा की आपल्याकडे केळीपासून नेमके कोणकोणते घरगुती पदार्थ आपण बनवू शकतो?
4: केळीपासून विविध पदार्थ आपण घरगुती बनवू शकतो। त्याच्यामध्ये आहे चिप्स, बनाना चिप्स आपण या केळीपासून बनवू शकतो। दुसरी गोष्ट आहे बुकटी आपण बनवू शकतो, पीठ आहे, नंतर बनानापासून जाम बनवू शकतो, जेली बनवू शकतो, बनाना प्युरी या फळापासून बनवू शकतो, कच्च्या केळीचे वडे आपण या केळीपासून तयार करू शकतो, ज्यूस आहे, त्याचबरोबर केळीचे सुके अंजीर, या जसं की अंजीरचे सुके आहेत त्या पद्धतीचं आपण काप घेऊन हे केळीचे सुके अंजीर बनवू शकतो, केळीचे बिस्किट आहे, कच्च्या केळीची भाजी पण बनवू शकतो, केळीच्या भाकरवडी आहेत आणि खमंग असा बनाना शेव या केळीपासून आपण घरगुती पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो।
3: आता याच्यामध्ये सविस्तरपणे आणखी काय सांगता येईल की केळीपासून चिप्स जे बनवणं आहे त्याच्या संदर्भात सुरुवातीला काय सांगता येईल?
4: बनाना चिप्स बद्दल सांगायचं असेल तर ज्यावेळेस आपण चिप्ससाठी जी बनाना निवडतो, केळी निवडतो, ते पूर्ण वाढ झालेली 10% परिपक्व अशी केळी निवडली गेली पाहिजे। ही केळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी लागते किंवा ओल्या किंवा स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावी। स्टीलच्या चाकूने फळांची साल काढून केळी म्हणजे सोलण्याची मशीन आहे ती अशी विकसित झालेली आहे, त्याचा वापर करून या सहाय्याने आपण केळी सोलून घ्यावी। ह्या अशा मशीनमध्ये ताशी 450 किलो आपण काढू शकतो, समजा केळी सोलण्यासाठी हे यंत्र आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये जर ही कृती जर पाहिली केळीपासून तर केळीचे जे जाडी आहे ते जाडी जे 0.3 ते 0.5 मिमी जाडीच्या चकत्या कापाव्यात। मशीन उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल किंवा पातळ काप करावेत। साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात, त्यामुळे स्टीलचा चाकू वापरणं फार गरजेचं आहे। त्यानंतर काप काळसर पडू नये किंवा ते पांढरेशुभ्र होण्यासाठी 0.1% सिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू बुकटी जे आहे तर तिचा वापर करावा। किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फाइड च्या द्रावणात 15 ते 20 मिनिट बुडून ठेवावे. नंतर चकत्या उकळत्या पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटं थंड करून, म्हणजे त्यालाच ब्लांचिंग करून, प्रति किलो चकत्यात 4 ग्रॅम ह्याप्रमाणे गंध घेऊन त्याची धुरी घ्यावी. त्यामुळे काय होणार, त्याच्यावरती काळा डाग पडणार नाही. ह्या चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकाव्यात. सुकवायच्या ज्या असतील तर ड्रायरमध्ये तापमान 50 ते 55 डिग्री सेल्सिअस एवढे ठेवावे. ह्या चकत्या हाताने दाबल्या असता मोडल्यास त्या तयार झाल्यात आहेत असं समजावे व सुकविण्याचे जे काम आहे ते थांबवावे. आणि विक्रीसाठी किंवा जास्त दिवस टिकवण्यासाठी हे वेफर्स हाय डेन्सिटी पॉलिथिन पिशव्यात घालून हवाबंद डब्यात साठवून ठेवावेत आणि ते विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावे.
3: भुकटीच्या संदर्भात काय सांगता येईल? केळीपासून भुकटी सुद्धा उत्तम प्रकारे बनते, याच्या संदर्भात काय सांगता येईल?
4: सध्या केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे, त्यापासून आपण परकीय चलन मिळवू शकतो. यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरली जाणं गरजेचं आहे. प्रथम केळी स्वच्छ पाण्याने घेतली जाते, त्यानंतर केळीची साल काढून पल्परच्या सहाय्याने ते लगदा तयार केला जातो. केळीच्या घरांच्या लगद्यांची जी बुकटी आहे ते स्प्रे ड्रायर किंवा ड्रम ड्रायर किंवा फोम मॅट ड्रायरच्या सहाय्याने त्याला ड्राय केलं जातं. त्यानंतर तयार झालेली जी बुकटी आहे तर निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात साठवून कोड्या किंवा थंड जागी साठवितात. आणि ह्या बुकटीचा वापर जे आहे तर ह्या बुकटीचा वापर लहान मुलांच्या आहारात केला जातो किंवा बिस्किटे वगैरे बेकरी जे पदार्थ आहेत आईस्क्रीमसाठी ह्या केळीच्या बुकटीचा वापर केला जातो.
3: यानंतर केळीपासून जे पीठ बनतं त्याच्या संदर्भात सर काय सांगता येईल?
4: केळीपासून पीठ हे चांगल्या पद्धतीचं बनत असतं, पण पीठ बनवायचं जर असेल आपल्याला तर त्यामध्ये कच्च्या केळीचा वापर केला जातो. 1 किलो पीठ तयार करण्यासाठी साधारणपणे 3.5 किलो गर लागतो. यासाठी प्रथम केळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी लागते, त्यानंतर त्याची साल काढावी लागते, त्यानंतर त्याला चकत्या किंवा बारीक तुकडे करून ते सुकवतात. आणि ते सुकवण्यासाठी सूर्याच्या उष्णतेखाली किंवा वाळवणी म्हणतो आपण त्या वाळवणीच्या यंत्राने त्याचा वापर करून ते वाळवून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर केळीच्या चकत्या वाळून त्याच्यातील पाण्याचे जे प्रमाण आहे तर ते 8% कमी आणणे गरजेचे असतं. त्यानंतर चकत्यापासून दळणी यंत्रणाची वापर करून ते पीठ तयार केलं जातं, जसं की आपण चक्की म्हणतो त्या चक्कीच्या सहाय्याने आपण पीठ काढलं जातं. हे पीठ जर काळे पडत असेल तर पोटॅशियम मेटाबायसल्फाइडचा वापर करणं गरजेचं आहे. 0.05 ते 0.06% तीव्रतेच्या द्रावणामध्ये 30 ते 45 मिनिटं केळीच्या चकत्या बुडून वाळवतात व नंतर पीठ तयार करतात. तर तयार झालेले हे जे पीठ आहे ते प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये भरून कोरड्या किंवा थंड जागी साठवित असतात. आणि केळीच्या ज्या पिठामध्ये 70 ते 80% स्टार्च असते, त्यामुळे विविध पदार्थात फिल्स म्हणून वापर करू शकतो. अशा पद्धतीचे वेगवेगळे कृती करून आपल्याला पीठ तयार करू शकतो. आता आपण जेली कशा पद्धतीने बनवायची आहे हे थोडक्यात आपण पाहू. तर जेली बनवत असताना आपण 50% पक्व फळांचा गर, 50% पिकलेले फळं आपण निवडावे. 50% पक्व फळांचा गर पाण्यात एकजीव करून 15 ते 20 मिनिटे गरम करावा. गर गाळून घ्यावा, त्यानंतर गाळलेल्या गरामध्ये समप्रमाणात साखर टाकावी, 0.5% सायट्रिक आम्ल, नंतर पेक्टिन टाकून उकळून येईपर्यंत ते त्याला शिजून घ्यावे. यावेळी मिश्रणाचे तापमान साधारणपणे 104° सेल्सिअस असते, त्यामध्ये त्याला उकळून घ्यावे. तयार झालेली जेली जी आहे तर एकूण घनपदार्थाचे प्रमाण 70° ब्रिक्स इतके असते. तर जेली गरम करत असताना निर्जंतुकरण केलेल्या बाटल्यामध्ये ती भरावी. अशा पद्धतीचं जेली ही पारदर्शक पदार्थ आणि स्वादिष्ट पदार्थ आपल्याला बनवण्यापासून बनवू शकतो. आपण जाम बनवत असताना आपण कोणत्याही जातीचे पूर्ण पिकलेले केळीचा वापर जाम तयार करण्यासाठी आपण करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद अग्नीवर शिजवावा. त्यानंतर साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर 0.5% पेक्टिन किंवा 0.3% सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये मिसळून किंवा रंग टाकून मिश्रण गटवेपर्यंत त्याला शिजून घ्यावे. मिश्रणाचा जो ब्रिक्स आहे तो 68 ते 70 डिग्री झाल्यावर जाम तयार झाले असे समजावे. त्यानंतर जाम कोरड्या व निर्जंतुकीकरण बाटल्यामध्ये भरावा. हा एक पदार्थ 1 वर्षापर्यंत टिकू शकणारा हा पदार्थ आपण या बनाना पिकापासून फळापासून आपण बनवू शकतो. कच्च्या केळीचे वडे ह्याच्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करू. वडे बनवण्यासाठी 4 ते 5 कच्ची केळी किंवा 4 हिरव्या मिरच्या, 1/2 चमच हळद मोहरी आणि तेल, मीठ अशा पद्धतीचं जे साहित्य आपल्याला लागत असतं. वडे बनविताना प्रथम केळी सोलून लहान तुकडे करून पाणी न घालता वाफून घ्यावे लागतं. हे काम कुकर किंवा भाताच्या तटलीवर ठेवून करता येऊ शकतं. लगदा तयार करून घेतल्यानंतर मोहरी लाल मिरचीची फोडणी देऊन त्यामध्ये केळाचा लगदा तयार करतात परतावा. गार झाल्यानंतर हिरव्या मिरच्या आणि आले जाडसर वाटून घ्यावा, त्याच्यामध्ये मीठ घालावं. बटाटे वडे बनवताना डाळीचे पीठ भिजवावे, त्याप्रमाणे पीठ मिसळावे. केळीच्या मिश्रणाचे वडे बनवून बेसनात बुडवून तळून घ्यावे. तयार झालेले वडे हे खोबऱ्याच्या चटणीबरोबर आपण खाण्यास वापरण्यासाठी उपयुक्त असतात.
3: सर, हे अनेक पदार्थ आपण बघतो आहोत जे केळीपासून बनवले जाऊ शकतात. आता आणखी एक पदार्थाची माहिती आपण सांगावी, ज्याच्यामध्ये केळीपासून जी बनाना प्युरी तयार होत असते त्याच्या संदर्भात काय सांगता येईल?
4: बनाना प्युरी म्हणजे पिकलेल्या ताज्या फळांचा गर, रस किंवा लगद्यावर विशिष्ट प्रक्रिया करून स्वासप्रमाणे त्याचे स्वरूप बदलवले जाते, त्याला जसं प्युरी असं म्हणतात. त्यामध्ये ताज्या फळांचा मूळ स्वाद, रंग, सुगंध कायम राहील याची दक्षता घेतली जाते. प्युरीचा वापर आपण मिल्कशेक आहे, आईस्क्रीम आहे, फळांचा रस इत्यादी विविध पदार्थांमध्ये केला जातो. पिकलेल्या केळांच्या गर पल्पर मशीनमधून काढून लगदा हवाविरहित करतात, निर्जंतुकीकरण करून हवाबंद डब्यात भरून ठेवला जातो. गर टिकवण्यासाठी त्यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा अथवा साखरेचा वापर केला जात नाही. हे निर्यात भिमुख उत्पादन 1 वर्षापर्यंत साठवून आपल्याला बनाना प्युरी ठेवता येऊ शकतो.
3: आता केळीच्या ज्यूस बद्दल सर काय सांगता येईल?
4: केळीपासून जर आपला ज्यूस बनवत असेल तर या प्रक्रियेमध्ये पूर्ण पक्व केळाचा पल्पर मशीनच्या साह्याने आपण गर काढून घ्यावा. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरूपात रस काढता येत नाही, त्याकरिता 5 मिली प्रति किलो या प्रमाणात पेक्टिनेज एन्झाइम जे आहे ते मिसळून 2 तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळू शकतो. या रसाची जी गोडी आहे तर ते 24 ते 26 डिग्री ब्रिक्स असते. या रसात 1.5 पट पाणी मिसळून आवश्यकतेनुसार सायट्रिक आम्ल त्याच्यामध्ये मिक्स करावं आणि त्यामुळे काय होतं की आपला रेडी टू सर्व RTS म्हणतो आपण ते आपल्याला याच्यापासून भेटतं. त्याची जी गोडी आहे ते 15 डिग्री सेल्सिअस ते 0.3% ऍसिड आम्लता या पेयापासून आपल्याला भेटत असते.
3: सर, आता केळीपासून अंजीर आपल्याला तयार करता येऊ शकतील का? त्याची प्रक्रिया कशी असू शकेल?
4: केळीपासून जे सुके अंजीर बनवत असतात तर ते पूर्ण पिक त्यासाठी प्रथमतः पूर्ण पिकलेली केळी आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर ती केळी सोलून घ्यावं. त्यानंतर सोलून घेतल्यानंतर पोटॅशियम मेटाबायसल्फेट 1% द्रावणात ते केळी बुडून घेतल्यानंतर त्याचे जे काप आहेत ते काप 0.5 मिमी एवढे काप घेऊन ते उन्हात वाळून घ्यावे किंवा 50 डिग्री सेल्सिअस तापमानात 24 तास ओव्हनमध्ये किंवा ड्रायरमध्ये ठेवून ते वाळवले गेले पाहिजेत. त्यानंतर पॉलिथिनच्या पिशव्यामध्ये हवाबंद करून ठेवल्यास 4 ते 6 महिने सहज टिकतात आणि सुक्या अंजीरप्रमाणे ही अंजीर अत्यंत चवीस लागतात.
3: डॉक्टर साहेब, आपल्या आपण आता सगळ्या या केळीच्या वर केल्या जाणाऱ्या पदार्थ आणि त्याच्या प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, याचा फायदा आपले शेतकरी बांधव जाता जाता कसा करून घेऊ शकतील, याच्या संदर्भात काय सांगता येईल? हे उद्योग जर आपण सुरू केले असतील किंवा हे प्रक्रिया उद्योग जर आपण टिकाऊ पदार्थ जे केळीपासून बनतात हे जर सुरू केले तर काय सांगता येईल सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना कसा फायदा होऊ शकतो?
4: शेतकरी बांधवांना मला एवढा संदेश द्यायचा आहे की जास्तीत जास्त शेतकरी बांधव हे प्रक्रिया उद्योगाकडे वळावे आणि केळीचे विविध पदार्थ जे आहेत तर ते टिकाऊ आणि प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून ते विक्रीसाठी ठेवावे. त्यातून त्यांना जास्तीत जास्त नफा मिळू शकतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे उत्पादन हे भरपूर प्रमाणात होत असतं त्यावेळेस बाजारामध्ये जी काही भाव आहे बाजारभाव तर ते आपल्याला उत्पादन वाढलं की बाजारभाव कमीच होत असतो. त्या तशा काळामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे जर टिकाऊ आणि स्वादिष्ट पदार्थ जर प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून जर शेतकरी बांधवांना ठेवले आणि ते विक्रीसाठी उपलब्ध करून दिले तर शेती उत्पादन करण्यापेक्षा मार्केटिंग जर ह्याच्यामध्ये थोडंफार लक्ष दिलं तर शेतकऱ्याला आर्थिक नफा हा दुप्पट भेटण्यास मदत होईल आणि त्यांना आर्थिक लाभ मिळून जाईल।
3: तर शेतकरी बंधूंनो, केळीपासून जे वेगवेगळे टिकाऊ पदार्थ आपण बनवू शकतो, त्याचबरोबर त्याची मार्केटिंग जर चांगल्या पद्धतीने केली तर आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो। या संदर्भात डॉक्टर लक्ष्मण बालाजी सुरणर यांनी आपल्याला चांगली माहिती दिलेली आहे। या संदर्भात जर त्यांना आपल्याला अधिक माहिती विचारायची असेल तर त्यांचा फोन नंबर
4: 9404-59-32-43 9404-59-32-43
3: या फोन नंबरवर त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता, माहिती घेऊ शकता। सुरणर सर, आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओत आला आता आमच्या शेतकरी बांधवांना जी माहिती दिली त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपला आभारी आहे, धन्यवाद।
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: आंगनबाड़ी से जुड़िए क्योंकि हमारी आंगनबाड़ी है हमारी जिम्मेदारी।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। बिग स्टार शोच्या माध्यमातून आपण विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर श्रोते हो, आजचा देखील बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे, नक्कीच तो आपल्या श्रोत्यांना आवडेल। आणि जे श्रोते हा लाईव्ह आत्ता कार्यक्रम ऐकणार आहेत अशा श्रोत्यांनी मला नक्की सांगायचं आहे 9970509 या क्रमांकावरती की आजचा आपला बिग स्टार शो त्यांना कसा वाटणार आहे ते। तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या बिग स्टार शोला। श्रोते हो, कोणतीही कला आणि कलाकार जोपर्यंत आपल्या मनाचा ठाव घेत नाही तोपर्यंत त्या कलाकाराला आणि त्याच्या कलेला किंमत नसते। परंतु अशी काही रत्न आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत जी इतकी महान आहेत ज्याची केवळ कलाच नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या मनाचा ठाव घेतं। अशाच एका महान गायकाला आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण भेटणार आहोत, ज्यांनी भारत सरकारकडून 8 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन आणि केरळ सरकारकडून 25 वेळा गायनासाठीचा राज्य पुरस्कार पटकावलाय। हा देखील विक्रम त्यांच्याच नावावर असणारे महान पार्श्वगायक यशुदास। तेव्हा जाणून घेऊयात यशुदास यांचा सुरमयी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून। आजचे आपले बिग स्टार सुरमयी यशुदास।

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत, आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सूर सम्राट यशुदास। के जे यशुदास यांचा जन्म केरळ मधील कोची येथे ऑगस्टिन जोसेफ आणि एलिझाबेथ जोसेफ यांच्या पोटी झाला। यशुदास यांचे वडील एक प्रसिद्ध मल्याळम संगीतकार होते आणि रंगमंच अभिनेते सुद्धा होते। यशुदास हे त्यांच्या 7 आपत्त्यांपैकी दुसरे होते। यशुदास यांचे पहिले गुरु होते कुंजन वेळू भागवतर। संगीतकार कुंजन वेळू हे नादस्वर चक्रवर्ती TN राजनत्नम पिन्नई यांचे शिष्य होते। यशुदास यांनी त्यांचे शैक्षणिक संगीत प्रशिक्षण RLV म्युझिक अकॅडमी थ्रिपुनिथुरा येथे सुरू केलं आणि गणभूषणम अभ्यासक्रम पूर्ण केला।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत बिग स्टार शो मध्ये. आजचे आपले बिग स्टार आहेत यशुदास. मंडळी, यशुदास यांनी 14 नोव्हेंबर 1961 रोजी त्यांचे पहिले लोकप्रिय गाणं जाती भेदम मठ देशम रेकॉर्ड केलं. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यासाठी त्यांना मिळालेल्या 4 ओळींना ते मोठा आशीर्वाद मानतात, कारण ते केरळचे सर्वात आदरणीय संत कवी सुधारक श्री नारायण गुरु यांनी लिहिले होते आणि चित्रपट होता कल्पादुक्कम. 1960 त्या काळातील प्रस्थापित संगीतकार एस बी श्रीनिवासन, जी देवराजन, व्ही दक्षिणामूर्ती, बी आर लक्ष्मण आणि इतर अनेकांकडून यशुदास प्रथम मागणी असलेले गायक बनले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास. मंडळी, यशुदास यांना पहिला मोठा ब्रेक भार्य या मल्याळम सिनेमाने मिळाला. यानंतर त्यांनी 1967 मध्ये पी वेणू दिग्दर्शित उद्योगग्रस्त या चित्रपटासाठी एम एस बाबूराज यांच्या रचनेत अनेक हिट गाणी गायली. परंतु पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट कोंजम कुमारी हा होता. यानंतर विविध शहरांमध्ये मैफिलीसाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं आणि रेडिओ कझाकस्तानवर एक रशियन गाणं देखील त्यांनी गायलंय. सलील यशुदास आणि प्रेम नझीर या त्रिकुटाने 1970 दशकात मल्याळम चित्रपट उद्योगात प्रवेश केला.

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत, आणि तुम्ही माझ्यासोबत आनंद घेत आहात बिग स्टार शोचा 9970509 या क्रमांकावरती. जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांनी मला सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो त्यांना कसा वाटतोय. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय सूरसम्राट यशुदास यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, दक्षिणेमध्ये दशकभर गाणी गायल्यानंतर 1970 दशकाच्या सुरुवातीला यशुदास यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांनी पहिलं गाणं गायलं जय जवान जय किसान या चित्रपटाच्या माध्यमातून. परंतु पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता छोटी सी बात, ज्यामुळे ते जाने मन तेरे दो नयन यासारखी गाणी आणि अशी रोमॅन्टिक गाणी गाण्यासाठी ते लोकप्रिय झाले. अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्यासह हिंदी चित्रपट सृष्टीमधील आघाडीच्या गायकांसाठी यशुदास यांनी लोकप्रिय गीतं गायली. याच सोबत रवींद्र जैन, बप्पी लहरी, खय्याम, राज कमल, सलील चौधरी यासारख्या संगीतकारांसाठीही यशुदास यांनी लोकप्रिय गीतं गायली.

सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास जाणून घेत आहोत आपण आपल्या बिग स्टार शो मधून. आणि जे श्रोते लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील अशा श्रोत्यांनी मला 9975900 या क्रमांकावरती सांगायचं आहे आजचा बिग स्टार शो तुम्हाला कसा वाटतो. आणि मी आर्जी प्रगती आहेच आपल्यासोबत. मंडळी, यशुदास यांची सर्वाधिक लोकप्रिय गाणी ठरली ही 1976 साली प्रदर्शित झालेल्या चितचोर या चित्रपटासाठीची. यामधील गोरी तेरा गाव बड़ा प्यारा, आज से पहले आज से ज्यादा, नंतरच जब दीप जले आना, ही गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली. आणि विशेष म्हणजे या चित्रपटालाही रवींद्र जैन यांनीच संगीत दिलं आहे. यशुदास यांच्या मधुर आवाजामुळे अनेक संगीतकार यांच्याकडे आकर्षित झाले. परंतु यशुदास हे सर्व पाहूनच गाणं निवडायचे आणि परिणामही तितकेच सुंदर असायचे.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेत आहोत सुरमई यशुदास यांचा जीवन प्रवास.

यशुदास यांचा सुरमयी प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण आनंद घेत आहोत आणि हा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ 13.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्या सोबत. श्रोते हो, यशुदास यांनी 1980 मध्ये तिरुअनंतपुरम येथे थरंगिनी स्टुडिओची स्थापना केली. 1992 मध्ये हे कार्यालय चेन्नई स्टुडिओ मध्ये हलवण्यात आलं आणि 1998 मध्ये याच कंपनीची स्थापना अमेरिकेत करण्यात आली. 1970 मध्ये त्यांनी केरळ संगीत नाटक अकादमीचे प्रमुख म्हणून नामांकन देखील त्यांना मिळालं होतं. ते या पदावर विराजमान होणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले. 2009 मध्ये तिरुअनंतपुरम मध्ये दहशतवादाविरोधात शांतीसाठी संगीत या ब्रीद वाक्यासह देशव्यापी संगीत मोहीम सुरू त्यांनी केली.

मिक्सर शोचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत बिगस्टार शो मध्ये. आज आपण जाणून घेत आहोत सुरमयी गायक यशुदास यांचा जीवन प्रवास. श्रोते हो, खरच यशुदास हे संगीत महर्षी या उपाधीला शोभणारे असेच व्यक्तिमत्व म्हणावे लागेल. AR रहमान स्वतः म्हणाले होते की यशुदास हे जगातील सर्वात आवडत्या आवाजापैकी एक आहेत. त्यांचा आवाज हा स्वर्गीय आवाज आहे. संगीतकार रवींद्र जैन म्हणतात, जर मला दृष्टी लाभली तर मला यशुदास यांना पाहणं आवडेल. याचबरोबर बप्पी लहरी यांचं मनोगत हे खऱ्या अर्थानं यशुदास यांचं मोठेपण सिद्ध करतं. ते म्हणतात, यशुदास यांच्या आवाजाला

श्रोते हो, आता वेळ झालेली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजच्या आपल्या बिग स्टार शो मध्ये आपण जाणून घेतलं सुरमई यशोदास यांचा जीवन प्रवास. आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ उत्तीर्णावरती. आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटला 9970509 या क्रमांकावरती मला सांगायचंच आहे. तर पुन्हा भेटूयात एका नवीन अभिव्यक्ती सोबत आपल्या बिग स्टार शो मध्ये. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: रहते हो
1: सच।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। मित्रांनो, खरं तर सध्याच्या काळामध्ये पाहायला गेलं म्हणजे ह्या गेल्या 1-3 वर्षाच्या कालावधीमध्ये तर आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण बऱ्याच वेळेस विचार करतो आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाटा शोधत असतो। काही जणांना इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असतं, काही जणांना मेडिकल फील्ड म्हणजे त्यातल्या त्या डॉक्टर्स होणं, आणि आजही आपला मराठवाडा रिजन असेल किंवा आपल्या धाराशिव जिल्हा किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात जर पाहिलं तर डॉक्टर आणि इंजिनियर होणं हे खूप मोठं स्वप्न म्हटलं जातं, आणि त्यातल्या त्यात डॉक्टर जर व्हायचं असेल तर त्यासाठीच्या ज्या एक्झाम्स असतात म्हणजे नीटची एक्झाम जी म्हटली जाते, NEET नीटची एक्झाम, ती अतिशय कठीण, भारतातली सर्वात एक कठीण परीक्षा मानली जाते, आणि त्यासाठी आपले आजकालचे पालक तर 8वी 9वी 10वीपासूनच त्या पद्धतीचा फाउंडेशन कोर्स लावणं किंवा त्या पद्धतीच्या ट्युशन्स लावणं, एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला लावणं आणि त्या पद्धतीनं नीट या एका एंट्रन्स एक्झामची तयारी करायला लावणं, अशा पद्धतीचं चित्र आपण सर्व ठिकाणी पाहतो। आणि अशा वेळेस मग बरेच जण पालक जे असतात ते आपल्या जीवनातला काही भाग सॅक्रिफाईस करून आपल्या मुलांच्या या भवितव्य घडवण्यासाठी आणि नीटची एक्झाम क्रॅक करून त्यांचा मेडिकलला नंबर लागावा, ते एक यशस्वी डॉक्टर व्हावेत यासाठी प्रयत्न करत असतात। आणि याच अनुषंगानं जर पाहायला गेलं तर ही नीटची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स घेऊन यश संपादन करणारे जे विद्यार्थी असतात ते खूप तुरळक असतात, आपल्या भागातले पण खूप तुरळक असतात। अगदी त्याच पद्धतीनं नीट एक्झाममध्ये 720 मार्कांपैकी 662 मार्क घेऊन अतिशय खूप चांगलं यश संपादन केलेला एक आपला युवा मित्र आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे। तो मूळता राहणारा सास्तूर तालुका लोहाऱ्याचा आहे, पण गेली अनेक वर्ष तो धाराशिव शहरामध्ये स्थायिक आहे। त्याचं नाव आहे पारस महावीर कनले आणि त्यानं नुकतीच नीटची एक्झाम दिलेली आहे। तो लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता आणि त्याच ठिकाणी त्यानं संपूर्ण त्याची तयारी केली आणि आज नीट या एक्झाममध्ये 720 पैकी 662 मार्क घेऊन तो अतिशय उत्तम असं यश त्यानं संपादन केलेलं आहे। आता नीटच्या एक्झामनंतर प्रवेश प्रक्रिया पण आता सुरू झालेली आहे रजिस्ट्रेशनची, आणि त्याच्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल। पण साधारणतः 662 मार्कला त्याला एम्समध्ये सुद्धा नंबर लागण्याची संधी निर्माण झालेली आहे, तेव्हा आज आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत। त्याच्या या यशाचा नेमका टप्पा कसा त्यानं गाठला याविषयी आपण जाणून घेणार आहोत। पारस, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: थँक्यू सर, नमस्कार, मला इथं बोलवण्याबद्दल मी तुमचा आभारी आहे।
1: तर पारस, ज्या पद्धतीनं मी आता थोडासा तुझं इंट्रोडक्शन करताना सांगितलं की तो राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये तो शिक्षण घेत होता आणि आता नीटच्या या एक्झाममध्ये तुला साधारणतः 720 पैकी 662 मार्क पडलेले आहेत, तर ह्याची AI रँक पण असते, तर ते रँक काय ते अगोदर आम्हाला सांग।
2: ऑल इंडिया रँक म्हणजेच AIR 807 आहे आणि कॅटेगरी OBC होती माझी, त्या OBC रँक 247 होती।
1: 247 म्हणजे समजा आपण साधारणतः असा जर विचार केला म्हणजे जे मला थोडंसं नॉलेज आहे त्याप्रमाणे किंवा जे मला माहिती मिळाली त्यानुसार साधारणतः 20-25 लाख विद्यार्थी नीटच्या एक्झामला बसतात। किती बसले होते
2: यावर्षी? 24 लाख होते।
1: 24 लाख होते, मग हे 24 लाख विद्यार्थ्यांनी जी नीटची एक्झाम दिली त्याच्यामध्ये जेवढे विद्यार्थी पास झाले म्हणजे एलिजिबल झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुझा रँक जो आहे तो 807 आहे, म्हणजे ऑल इंडिया लेवलला। म्हणजे साधारणतः जे पहिले 1000 विद्यार्थी असणार त्याच्यामध्ये तुझा 807 क्रमांक आहे।
2: हो,
1: तर हे एक आहे। आणि ओबीसी मध्ये 247 म्हणजे ओबीसी मध्ये काही 1000 विद्यार्थी पास झाले असेल मग त्यामध्ये सुद्धा तुझा 247। तर या पद्धतीचं जर यश पाहायला गेलं तर आज ज्यावेळेस तुला हा नीटचा रिझल्ट लागला त्या दिवसापर्यंत तुझी मानसिक अवस्था कशी होती ते सांग, म्हणजे मग तो अभ्यास कसा केला ते नंतर आपण ते समजून घेऊया।
2: परीक्षा झाल्यानंतर तरी मी थोडासा लो कॉन्फिडंट स्वतःला समजत होतो, कारण पेपर मला फिजिक्स थोडंसं टफ गेलं होतं आणि केमिस्ट्री बायो जसं कॉलेजच्या पेपरमध्ये येतं तसंच होतं पूर्ण। मग मी स्वतःला थोडंसं डिप्रेस्ड असल्यासारखं समजत होतो, मग घरी गेल्यानंतर जेव्हा पेपर चेक केला तर मार्क्स तर चांगले होतेच पण फिजिक्स जो माझा सर्वात फेवरेट विषय असून देखील त्यात सर्वात कमी मार्क्स होते माझे 147च होते 180 पैकी. तर ते मला वाटत होतं की आपलं कदाचित एम्स दिल्ली जाईल आणि तसंच होत आहे थोडंसं.
1: अच्छा, म्हणजे तुला मग किती मार्क्स मिळाले फिजिक्समध्ये?
2: फिजिक्समध्ये 180 out of 147.
1: म्हणजे जे जेवढे तू काढले होते तेवढेच
2: आले.
1: अच्छा, म्हणजे तुला जर त्याच्यामध्ये तुझा आवडता विषय होता त्याच्यामध्ये अजून जर एक 10-15-20 मार्क्स जर मिळाले असते अधिकचे तर तुला दिल्ली एम्सला ऍडमिशन मिळू शकलं असतं. आणि जे प्रत्येक नीटची एक्झाम देणारं किंवा ज्यांना मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी ते स्वप्न असतं की दिल्ली एम्सला जायचं. अच्छा, तर हा जो नीटची एक्झाम दिल्यानंतरचा जो तुझा विषय होता तो एक तू सांगितला की तू थोडंसं नर्वसनेस फील करत होता की तुला तेवढे मार्क्स मिळतील का नाही ते. पण त्याच्यासोबत अजून एक असा विषय झालेला होता यावर्षी की नीटची एक्झाम दोनदा द्यावी लागली होती. आता काही कारण असं आपल्याला माहित होतं की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. तर ज्यावेळेस तू पहिल्यांदा नीटची एक्झाम दिली होती त्यावेळेसची काय मानसिकता होती आणि ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की आता परत एकदा एक्झाम द्यावी लागणार आहे?
2: ज्यावेळेस 3 मेला पहिली एक्झाम दिली आम्ही त्यावेळेस मला वाटत होतं की पेपर फार सोपा आहे. पण मी फिजिक्समध्ये परत तिथं तेच केलं की माझ्या सिली मिस्टेक खूप झाल्या त्या पेपरमध्ये. सिली मिस्टेक्स म्हणून माझा परत तिथंही फिजिक्समध्ये स्कोअर खूप कमी आला आणि सोप्या पेपरमध्ये मला 665 येत होते 3 मेच्या परीक्षेला. तो सर्वात सोपा पेपर असेल होता तरी देखील मला 665 येत होते आणि जे माझ्या सोबत माझे क्लासमेट्स होते त्यांना सर्वांना 700-690 असे स्कोअर्स येत होते. तर तेव्हा मी थोडा स्वतःला म्हणलं की एवढ्या सिली मिस्टेक्स करणं काही योग्य नव्हतं.
1: तर म्हणजे पहिली एक्झाम तू दिल्यानंतर सुद्धा तुला म्हणजे कमीच मार्क मिळत होते असं तुझं म्हणणं आहे? सोपा
2: सिली मिस्टेक्स केल्या होत्या मी फर्स्ट एक्झामला. पण जेव्हा कळलं की पेपर लीक झालाय आणि एक सेकंड चान्स आहे तर मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा एक महिन्यात. तर एक महिन्यात मी जेवढा 2 वर्ष सिरियस नसेन त्याच्या 10 पट सिरियस एक महिन्यासाठी होतो मी.
1: अच्छा, मग तू असं निगेटिव्हली नाही घेतलं का की अरे मी पहिली एक्झाम दिली आहे पुन्हा असं? कारण बऱ्याच अशा बातम्या येत होत्या की बऱ्याच विद्यार्थ्यांनी नीटची पहिली एक्झाम जे 3 मेची झाली आहे ती दिल्यानंतर स्वतः त्यांना नर्वसनेस आला असं तसं काही विषय?
2: पहिल्या 2-3 दिवस असं वाटलं पण मी जेव्हा विचार केला की पहिला पेपर सोपा आलाय म्हणजे नक्कीच दुसरा पेपर एकदम अवघड येणार. तर कदाचित आपल्याला सिली मिस्टेक्स जे आधी केल्या त्याला इम्प्रूव्ह करण्याची एक संधी मिळाली मग ती तसा विचार करून मी अभ्यास करायला सुरुवात केली.
1: तुझ्यासोबतचा जो ग्रुप होता त्यांच्यामध्ये काय डिस्कशन व्हायचं तुझ्या मित्रांमध्ये जे हे सगळ्या गोष्टी तयारी करत होते आणि त्यांनी पहिले एक्झाम दिल्यानंतर सुद्धा त्यांना काय असं म्हणजे काय असं डिस्कशन म्हणजे मला ते काय जाणून घ्यायचं आहे की या नीट पेपरच्या लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये ते इतकं गाजलं की जे नीटच्या एक्झाम देणारे विद्यार्थी होते त्यांच्या मानसिकतेचा काय भाग होता ते समजून घ्यायचं.
2: त्यांच्यावर असं काही विशेष नव्हतं म्हणजे जेवढे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जेवढे मित्र होते माझे ते सर्वच पॉझिटिव्हलीच विचार करत होते की आपल्याला अजून काहीतरी बेटर करताच येईल. मागच्या वेळेस सोपा होता तर होता पण
1: त्यातल्या त्यात तू लातूरमध्ये होतात लातूर पॅटर्नचा एवढा गवगवा झाला होता आणि पुन्हा लातूरमध्येच म्हणण्यामुळे असं काही
2: नाही तसं काही
1: चर्चेचा विषय झाला नाही. बरं, पण तू हे पॉझिटिव्हली घेतला आणि मग सेकंड एक्झाम मग आता ज्यावेळेस तू दुसऱ्या वेळेस नीटची एक्झाम देत होता आणि तुला हे कुठं ना कुठंतरी माइंड बॅक ऑफ माइंड चालूच होतं की दुसऱ्या वेळेस परीक्षा देत असताना एवढी काय सोपी असणार नाही अवघड असणार. तर मग ती एक्झाम दिल्यानंतर तुला काय अनुभव आला किंवा पहिल्या दुसऱ्याचं जर कम्पॅरिझन केलं तर?
2: म्हणजे पहिल्यामध्ये एकदम नॉर्मल पेपर होता की जर तुम्ही 2 वर्ष नॉर्मल स्टडी केली तरी पण तुम्हाला 600 मार्क पडू शकतात. पण सेकंड पेपरमध्ये फिजिक्स एकदम लेवलच्या अप गेलता एकदम कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स होते आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण कॅल्क्युलेटिव्ह टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स जास्त होते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेमरी ओरिएंटेड क्वेश्चन त्यांनी एकदम ट्विस्ट करून विचारलेले होते. बायो दोन्हीत सेमच होतं पहिल्या पेपरमध्ये पण आणि दुसऱ्यात पण. पण फिजिक्स केमिस्ट्रीत फार प्रमाणात व्हेरिएशन्स होत्या त्यामुळे दोन्ही पेपरची लेवल एकदम डिफरंट होती.
1: तर मित्रांनो, आपण ही जी चर्चा करत आहोत ते पारस महावीर कंदले याच्याशी. त्यांना नीटच्या एक्झाममध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की 662 मार्क मिळवलेले आहेत 720 पैकी. ऑल इंडिया लेवलची रँक जी आहे ती 807 आहे आणि OBC-मधली रँक जी आहे ती 247 आहे आणि त्याने हे सगळं अचीव केलेलं आहे. पण एकूणच नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये जे काही आपण वादळं गेल्या 2 महिन्यामध्ये पाहिली अनुभवली त्यानुसार विद्यार्थ्याची काय मानसिकता असू शकते हे पण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला एक सांग की पारस, आता पारसची थोडीशी पार्श्वभूमी पण अशी आहे की पारसचा मोठा भाऊ जो आहे तोही मेडिकल म्हणजे MBBSच करतो आणि त्याचं फायनल इयर सुरू आहे, ते कुठं आहे ते एक सांग.
2: दिल्लीजवळील हापूर गावात तो MBBS डिग्री कंप्लीट करत आहे आणि आता त्याचं फायनल इयर झालं आहे.
1: अच्छा, तर विषय असा आहे पारस की जसा तुझा मोठा भाऊ त्याचं नाव काय?
2: तेजस महावीर कंदले.
1: अच्छा, तर तेजस महावीर कंदले म्हणजे त्याचा एक तुला तुझ्यासमोर एक आदर्श होता किंवा एक इन्स्पिरेशन होतं की चला माझा मोठा भाऊ डॉक्टर होतोय म्हणून तुला पण डॉक्टर व्हायचं आहे, असा काही विषय होता की कसं होतं? म्हणजे तुला हे कधी रिअलायझेशन झालं की मला MBBS किंवा या क्षेत्रामध्येच करिअर करायचं?
2: हे आधीपासूनच होतं, म्हणजे भावाला पाहिलं असं नाही पण आधीपासूनच मला डॉक्टर.
1: आधी म्हणजे कधी? किती कितवीत असल्यापासून किंवा असं काय?
2: चौथी पाचवीपासूनच मला वाटायचं की आपण डॉक्टर व्हावं आणि त्यावेळेसच माझ्या भावाने प्रिपरेशन चालू केली होती पण त्याला ते 11वी 12वीला तेवढं परफेक्टली जमलं नाही आणि त्याला ड्रॉप्स घ्यावे लागले. तर त्याच्यावरून मला लक्षात आलं की पुढची एक्झाम्सची जी एवढी मोठी
1: लेवल
2: आहे ते आपल्याला क्रॉस करण्यासाठी आधीच तयारी चालू करावं लागेल.
1: अच्छा, असं काय घडलं होतं 4थी 5वीमध्ये असताना की तुला वाटलं की नाही मला मेडिकल फील्डमध्ये जायला हवं किंवा डॉक्टर व्हायला हवं?
2: म्हणजे डॉक्टर्स हे कसं आहे की देवानंतर त्यांनाच असं मानतो की जीवन देण्याचं त्यांच्याकडे एक
1: आणि
2: माझे वडील पण मेडिकल फील्डमध्येच आहेत. तर त्यांच्या
1: काय करतात वडील?
2: वडील आरोग्य खात्यात MPW आहेत आणि त्यांचे सिनियर सर्व डॉक्टर्स असतात तर तेही माहिती.
1: त्यामुळे ते घरामध्ये तसं थोडंसं वातावरण होतं आणि बाकीचा विषय होता. बरं, मग आता हे ज्यावेळेस तू 4थी 5वीला तुला कुठेतरी रिअलाइज झालं की नाही मला आता याच सेक्टरमध्ये मेडिकलमध्ये जायचंय पुढे आणि तू भावाचं प्रिपरेशन पण पाहत होता, मग तुझं हे 4थी 5वीपासूनचं असेल किंवा इयत्ता 10वीपर्यंतचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये तू तुझ्या स्वतःची मानसिक आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशी तयारी करत होता ते सांग.
2: 4थी 5वीत तर मी पूर्ण म्हणजे जे स्कूलमध्ये शिकवतात
1: तेवढ्यापुरतंच
2: करत होतो पण कोविडच्या नंतर आणखीन सिरियसनेस वाढली कारण त्यावेळेस कोविडच्या नंतरची जी एक्झाम होती 2021ची ती माझ्या भावाची लास्ट अटेम्प्ट होती. त्या अटेम्प्टमध्ये त्याला सेमी गव्हर्नमेंट मिळेल एवढे मार्क्स आले होते तर तिथून जास्त सिरियसनेस आली आणि चालू केलं की मी तेव्हा 7वीत असेन त्यावेळेसपासून जास्त.
1: असं काय करत होता 7वी 8वीत असल्यानंतर की म्हणजे जे रेग्युलर आता जे मुलं 7वी 8वी 9वीत जाणार आहेत ते स्कूलची स्टडी करत असणार आहेत किंवा त्यांच्यापेक्षा तू असं वेगळं काय करत होता?
2: मी जास्त करून NCERT असे काही बायोलॉजी स्पेसिफिकली की कोणत्या डेप्थपर्यंत आपल्याला जाऊन NCERT किती चांगल्या प्रमाणे समजता येतील जेणेकरून 11वी 12वीला जेव्हा तुम्ही ती NCERT वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की दोन्हीत काय डिफरन्स आहे, कसे लेवल्सचा डिफरन्स आहे आणि तुम्ही आधी काय कन्सेप्ट शिकल्यात आणि 11वी 12वीला त्या कन्सेप्ट कशा त्यांनी एक्सप्लेन केल्या NCERT या गोष्टी बायोच्या बाबतीत केल्या होत्या आणि फिजिक्समध्ये तेव्हापासूनच छोटे मोठे असे साधे सुधे न्यूमेरिकल्सचा प्रयत्न मी करायचो.
1: बर, मग आता मला एक सांग अजून, तू तुझा 8वी 9वी 10वी कुठं झालेला आहे?
2: 8वी 9वी 10वी मी धाराशिव येथे केली.
1: अच्छा, मग आता स्कूलला केलं म्हणजे अर्थात ते CBSEचा विषय होता, तर असा काय डिफरन्स असतो का की महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये काही फरक आहे असं तुला वाटतं का?
2: नाही, एवढा नाही. कदाचित मी म्हणेन की स्टेट बोर्ड थोडस वास्ट राहील CBSE पेक्षा.
1: बर बर, मग आता हे तू CBSEची सगळी स्टडी करत असताना जे काय तुझ्या स्कूलमधले टीचर्स असणार आहेत, जे काय तुला सिलेबस देत असणार किंवा शिकवत असणार आहे तो एक भाग असणार आहे. सेकंड थिंग म्हणजे तुझी सेल्फ स्टडीचं आणि तुझं स्वतःचं अंडरस्टँडिंग होतं. तर धाराशिवसारख्या ठिकाणी राहून तू असं कधी ट्युशन्स लावलेल्या होत्या का किंवा काय असा काय विषय होता का 8, 9, 10चा मोस्टली?
2: हो, ट्युशन्स केलेले आहेत मी.
1: अच्छा, कुठे केलेले?
2: धाराशिवमधील सायन्स अकॅडमी, तिथं 8वी 9वी 10वी केले स्पेसिफिकली, 8वी तर नाही.
1: बर, मग आता ते ट्युशन्स लावण्याची काय गरज पडली तुला असं वाटतं की का तुझं अंडरस्टँडिंग त्याच्यामुळे वाढलं, कन्सेप्ट क्लिअर झाले, काय काय विषय नेमका होता?
2: ॲक्च्युली मी असं ट्युशन लावण्यात असं माझा पर्सनल विचार नव्हता, ही ओपिनियन माझ्या भावाचंच होतं. त्यांनीच मला म्हटलेलं की तू ॲटलीस्ट डेमो करून बघ, तुला लक्षात येईल, कारण माझ्यासोबत जे झालं ते तुझ्यासोबत नको व्हायला. तर या गोष्टीला मी थोडंसं सिरियसली घेऊन पाहिले डेमो वगैरे, जे मला पर्सनली चांगले वाटले कारण पुढे त्याचा फायदा नक्कीच होईल वाटलं, त्यामुळे मी केलं ते.
1: अच्छा अच्छा, बर. मग आता ही जे तुझी स्टडीची पद्धत होती किंवा हे तू 10वीपर्यंतच्या ज्या सगळ्या काही गोष्टी करत होता, मग त्याच्यानंतर 10वीनंतर एक मोड येतो तो म्हणजे आपल्या भागातले बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना असं वाटतं की आपण लातूरच्या शाहू कॉलेजची स्क्रीनिंग टेस्ट पास करावी आणि त्याच्या पुढचं जे त्यांचं क्रीम विद्यार्थी घेतात आणि त्याच्यावर पूर्ण वर्क करतात तर तो एक भाग असतो. असं काय डोक्यात होतं अगोदरपासूनच की तू धाराशिवमध्ये राहून सुद्धा नीटचं क्रॅक करू शकला असता, असं काय विषय होता?
2: ॲक्च्युली आमचं असं होतं की जर शाहूला आमचा नंबर नाही लागला तर आम्ही इथूनच धाराशिव
1: मधूनच
2: प्रिपरेशन करणार होतो.
1: अच्छा, हे कसं ठरवलं तुम्ही की लातूरलाच जायचं म्हणून, किंवा त्याच्यासाठी काय मग वेगळं काही केलं का, म्हणजे शाहूची स्क्रीनिंग टेस्ट हे करावं म्हणून, क्रॅक करावं म्हणून, त्याच्यासाठी काय वेगळं?
2: जे 2 वर्षात मी 9वी 10वीत फाउंडेशन कोर्स केला होता मी तेच पूर्ण प्रेफर केला, आणि आमची जी NCERT होती स्टेट बोर्डचे 10वीचे पुस्तक होते तेच अजून डिटेल वाचण्याचा प्रयत्न केला, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका त्यांच्या प्रिव्हियस इयरच्या ते सोडवायचा प्रयत्न केला, तर फिजिक्समध्ये न्यूमेरिकलचे पॅटर्न समजण्याचा प्रयत्न केला, अशा गोष्टीतून समजलं.
1: बरं, मग आता असा जर आपण विचार केला समजा की तुझं 10वीपर्यंत जे शिक्षण आहे ते पूर्ण धाराशिवमध्ये झालं, ठीक आहे, तो शाहूची एक्झाम पण क्रॅक केली आणि त्याच्यानंतर तुझा शाहूला नंबर लागला हे लक्षात आलं, मग आता तिथून पुढचा प्रवास कसा होता? कारण जसं मला माझ्या नॉलेजमध्ये आहे की तू तिथं तुझ्या आईवडिलांसोबत राहिलेला होता, तुझे आईवडील तर इथं सर्व्हिस करतायत धाराशिवमध्ये, तर हे कसा डिसिजन झाला की म्हणजे तू लातूरमध्ये कसा राहायला गेला, काय नेमकं फर्स्ट फेज कसा होता, ॲडमिशन घेतल्यानंतरचा फर्स्ट फेज कसा होता?
2: ॲडमिशन घेतल्यानंतर मी पहिले 2 महिने हॉस्टेलवरच होतो ॲक्च्युली, पण तिथं असं पर्टिक्युलर स्टडीचं वातावरण मला वाटलं नाही.
1: कुठे? हॉस्टेल.
2: हॉस्टेलवर. मला असं एकांतमध्ये अभ्यास करायची आधी पूर्वीपासूनच सवय होती, मग ती तिथं होत नव्हतं माझ्याशी तेवढं बेटर हॉस्टेलवर. तर मी आईवडिलांना या गोष्टीबद्दल सांगितलं, तर त्यांनी केलं माझ्यासाठी घर, त्यांनी म्हटलं की थोडी प्रॉब्लेम होईल पण पाहून घेऊ म्हटलं.
1: नाही थोडी नाही, कशी प्रॉब्लेम झाली ते सांग, म्हणजे नेमकं काय झालं, तुझे आई वडील लातूरला राहायला आले म्हणजे नेमकं काय झालं?
2: आता दोघं पण सर्व्हिसला आहेत, आई शिक्षिका आहे आणि वडील आरोग्य खात्यात आहेत, तर दोघांना पण रोज 70-75 किलोमीटरची अपडाऊन करायला लागणार होती हे त्यांना माहीत होतं, तरी देखील त्यांनी म्हटलं की आपण करूच, काय त्यात प्रॉब्लेम नाही म्हटले, आपण करूया.
1: बर, मग आता हे जाणीव तुला कुठेतरी होते की तुझे आई वडील दररोज 70-75 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटरचा प्रवास दररोजचा करणार आहेत आणि तुझ्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, तर मग हे तुझं डेली रुटीन जे आहे ते कसं होतं, म्हणजे आता तो हॉस्टेल तर सोडलं होतं तर कॉलेजचं रुटीन कसं असायचं आणि तुझी सेल्फ स्टडी असेल किंवा काय असेल त्याचं एक थोडंसं सांग.
2: कॉलेज आमचं 7 वाजता चालू व्हायचं सकाळी आणि ते दुपारी 3 वाजेपर्यंत असायचं, तर 7 ते 10 मध्ये पहिलं आमचं 3 लेक्चर्स व्हायचे आणि 10 वाजता आमचा ब्रेक असायचा, मग पुढे 11 ते 3 पर्यंत पूर्ण कंटिन्यू 3-4 लेक्चर्स व्हायचे आणि त्यानंतर 3 कॉलेज सुटलं की 3:30 पर्यंत मी घरी येत होतो आणि परत फ्रेश वगैरे होऊन काय मला नाश्ता वगैरे काय करायचा असेल तर ते करून मी लगेच 4 पर्यंत अभ्यासाला बसत होतो आणि जे कॉलेजमध्ये आज शिकवले आधी तर मी तेच रिवाईज करायचो, जे फिजिक्समध्ये आधी सर्वात पहिलं तर मी फिजिक्सच चालू करत होतो घरी गेल्या गेल्या, तर आधी ज्या कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात कॉलेजमध्ये त्या रिवाईज करणं, त्याचे सॉल्व प्रॉब्लेम पाहणं आणि मग त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एवढं मी 2.5 तासात करत होतो, 2.5 ते 3 तास फिजिक्सला मी डेली देतच होतो.
1: मग आता हे फिजिक्सचं झालं आणि बाकीच्या सब्जेक्टचं
2: हे करून मग मी मला 7 वाजायचे एवढं करून मग तोपर्यंत माझे आई वडील आलेले असायचे 6:30 पर्यंत, मग ते जेवण वगैरे करून मला 7:30 होत होते, लवकरच जेवण करत होतो मी, मग पुढे 7:30 स्टार्ट करत होतो केमिस्ट्री, त्यात पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे मेमरी ओरिएंटेड पण आहे आणि थोडंस आपल्या कन्सेप्ट पण क्लिअर असलं पाहिजे, तर मी ते माझं केमिस्ट्रीत फेवरेट पार्ट असल्यामुळे सगळ्यात आधी मी तेच करून घेत होतो आणि मग त्यानंतर फिजिकलकडे जाऊन डायरेक्ट न्यूमेरिकल्स करत होतो, कारण जास्तीत जास्त मी प्रयत्न करायचो की फिजिकलच्या कन्सेप्ट वर्गातच क्लिअर व्हायच्या, घरी जास्त आपल्याला रिव्हिजन करायची गरज पडू नये, आणि शेवटी मग इनऑर्गॅनिकला मी वेळ असतो, असं मला होत होते 10-10:30 वाजत होते हे 2 करण्यातच.
1: अच्छा, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक मिसिंग गोष्ट आहे ती म्हणजे मॅथमॅटिक्स विषय, मग आता तू एवढं CBSEचं शिक्षण घेतलं होतं सगळं होतं, मग तू असा मॅथमॅटिक्सचा असा काही विषय नाही केला होता का, डोक्यामध्ये घेतला नव्हता का की इंजिनिअरिंग किंवा अशा काही गोष्टीमध्ये काहीतरी पाहावं म्हणून?
2: नाही, आधीपासूनच म्हणजे बायोलॉजीत रुची होती तर मी मॅथ्सकडे तेवढं लक्ष
1: जास्त लक्ष नाही दिलं. आणि 11-12 ग्रुप कसा होता, म्हणजे जनरल
2: PCB
1: होता आणि मॅथमॅटिक्सचा विषय ठेवलाच नव्हता. तर मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं की 7 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुझे क्लासेसचा विषय होता, त्याच्यानंतर तू घरची स्टडी करायचा, मी एवढं सगळं केल्यानंतर तुला पुन्हा मग जसं काही एक्स्ट्रा ट्युशन्स म्हणा असं काही अशाची आवश्यकता नाही भासली काय?
2: जास्तीत जास्त मी सेल्फ स्टडीवर कुठं क्लास केलेच नाही मी.
1: म्हणजे हे कशामुळे, की शाहूचा पॅटर्नच तसा होता की काय? कारण आपण लातूर म्हणलं की पाहतो की अनेक तिथं क्लासेस आहेत, अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, अनेक जण ट्युशन्स लावतात तिथं विद्यार्थी, अर्थात त्याच्यातून सुद्धा त्यांना सक्सेस मिळतच नाही असं नाही, पण असा काय विषय होता की शाहूचा तसा पॅटर्नच तसा होता की तुझा वैयक्तिक काय विषय होता असं?
2: शाहूचा पॅटर्नच ॲक्च्युली तसा आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त

0: प्रयत्न केला साडेसहा पर्यंत चांगल्या स्टडीचा, तर ते मला चांगलं ग्रास्प होत होतं, तर ती माझा पॅटर्न त्या.
1: अच्छा, म्हणजे तुझा तसा वैयक्तिक होता, पण असा अशी गरज नाही आहे की तू म्हणजे समजा ज्यांना पहाटे तर सगळ्यांनीच पहाटे 4:30 उठावा असा काही विषय
0: नाही. तुम्ही जर ओव्हरनाईट करू शकता तर तेही चांगलंच आहे.
1: तर म्हणजे जसं तुला पहाटे उठून अभ्यासाला तुला चालना मिळायची तशी सगळ्यांनाच होईल असं आपण
0: काही नाही.
1: पण समजा तुझा जो विषय होता म्हणजे साधारणतः 10:30 वाजे पण स्टडी करणं किंवा 7:30 उठून कॉलेजला जाणं, त्याच्यामुळे जर रात्रभर स्टडी केलं तर पुन्हा मग दिवसात, तर ह्या पण एक तुला विषय महत्वाचा होता की दिवसभर कॉलेजमध्ये तुला विथ अटेंड राहायचं, व्यवस्थित राहायचं आहे. तर आता हा सगळा जर भाग पाहिला तर असा काय डिफरन्स असतो कॉमन विद्यार्थ्यामध्ये, कारण तू आता जसं स्कूलला इथं होता म्हणला तर तुझ्यासोबत सुद्धा 10-15-20-5-25 क्लासमेट तुझे असणारच आहेत पुन्हा ते, तर असा काय डिफरन्स असतो की जे यश तुला मिळतं ते इतर विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं काय असतं नेमकं, काय बेसिक डिफरन्स तुला जाणवला?
0: माझ्या मते डिसिप्लिननी हार्डवर्क करणं हाच सर्वात मोठा डिफरन्स.
1: अंडरस्टँडिंगचा काय विषय येतो का?
0: अंडरस्टँडिंग, हां, कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं हे सगळ्यात बेसिक आहे. ते पण आहे की तुम्ही जर म्हटलं की मला हे यायला लागलंय पण तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करताना येत नाही तर मग तुम्हाला ते येत नाही. म्हणणं वेगळं आणि सॉल्व करताना कळणं हे दोन्हीत जमीन आसमानचा फरक आहे. ते तर ते बेसिक तर आहे की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं ते आहे. मग त्याच्या पुढे सर्व आहे की तुमचं सेल्फ स्टडी, हार्डवर्क, डिसिप्लिनने हार्डवर्क, या सर्व गोष्टी डिपेंड करतात.
1: अच्छा, तर मित्रांनो आपण जी चर्चा करत आहोत किंवा जे अतिशय इन्साइटफुल असे आपल्याला जे काही पॉईंट्स मिळत असणार आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण आपण पारस महावीर कनले याच्याशी बोलत आहोत आणि त्यानं 720 पैकी 662 मार्क त्यानं नीटमध्ये मिळवलेले आहेत आणि त्याला आता एम्स मिळण्याची खूप चांगली शाश्वती आणि ते आपण त्यासाठी शुभेच्छा पण देणार आहोत. तर याच अनुषंगानं हा एक प्रश्न होता की मग तुला असा डिस्ट्रक्शनचा काही असा विषय नव्हता का? कारण आम्ही जनरली पाहतो की 8-9 आजकाल मुलांकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, एवढं मोठं सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तर तसं म्हणजे तुझं काही नाही आहे का?
0: म्हणजे माझ्या केसमध्ये आणि माझ्या मोठ्या भावाच्या केसमध्ये पण सेम आहे की आम्हाला 12th मोबाईलच मिळालेला नाही आहे.
1: अच्छा, हां,
0: तर त्यामुळं असं म्हणजे सोशल मीडियाच्या डिस्ट्रॅक्शनचा प्रश्न काय उद्भवत नाही.
1: तुझ्यासोबतचे मित्र म्हणा किंवा असं काही म्हणा, असं काही विषय नव्हता का?
0: म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाकडे असा मोबाईल पर्टिक्युलर स्वतःचा मोबाईल नव्हताच, कोणाकडेच नव्हता.
1: हां हां, मग तुला काय वाटतं की त्याचा तुला बेनिफिट झाला की काय विषय झाला असं? म्हणजे
0: बेनिफिटच झाला, कारण मी मला जर काही वाटलं की काही पाहायचंय थोडं बहुत तर मी ते पप्पांच्या किंवा आईच्या मोबाईलवरच पाहत होतो, तर त्याच्या व्यतिरिक्त नाही, जास्त पाहणं नव्हतंच मोबाईलचं माझ्याकडे.
1: बरं, मग याचा जर विचार केला तर मला अजून एक थोडासा असा प्रश्न पडतो की जे कॉमन विद्यार्थी असतात त्यांना म्हणजे त्यांनी मूळच त्यांच्याकडे ते टॅलेंट नसल्यामुळे त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांनी प्रॅक्टिसमध्ये कमी पडतात का, त्यांचे पॅरेंट्स कमी त्यांना पडतात का, टीचर्स कमी पडतात, असं तुला काय जाणवलं ह्या 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या आणि 11वी, 12वीच्या जर्नीमध्ये?
0: म्हणजे सर्वात बेसिक प्रॉब्लेम मला वाटते की विद्यार्थी सिरियस नसतो मॅक्सिमम गोष्टीत, आणि कधी कधी असं होतं की जरी विद्यार्थी सिरियस असला तर तो स्वतःला खोटी अशा दाखवत राहतो की मला कन्सेप्ट कळायला, पण त्याला कळालेलं
1: नसतं. तर म्हणजे ते स्वतःच रिअलायझेशन करणं गरजेचं आहे की सेल्फ रिअलायझेशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पुढे जाता येत.
0: हो,
1: अच्छा, म्हणजे हे स्वतःलाच खोटं नाही बोलताय, जगाला बोलताय. अच्छा, बर, तर पारस आता एक असा एक प्रश्न येतो की सध्याचं युग कसं आहे की तीन प्रकारे स्टडी करता येऊ शकते, म्हणजे जसं एक तुझी पद्धत आहे की तुझा फॉर्च्युनेटली शाहूला नंबर लागला आणि फॉर्च्युनेट म्हणजे अर्थात ते तू तेवढे म्हणजे कष्ट घेतलेले होते, तेवढा अभ्यास केला आणि तू ते एक्झाम त्यांची स्क्रीनिंग टेस्ट क्रॅक केल्यामुळे त्यांची जी एलिट बॅच असते त्या बॅचमध्ये तुझा नंबर लागला आणि त्यांनी त्या पद्धतीने तुझ्याकडून काम करून घेतलं, पण ते सगळं तुझ्याकडून स्टडी करून घेत असताना सुद्धा तू सेल्फ स्टडीला पण महत्त्व दिलं आणि त्याप्रमाणे तुझे कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे तो तुझ्याकडे आज एक सक्सेस आहे. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे कॉलेज तर करायचं पण त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावायच्या, म्हणजे समजा कॉलेजला कुठेतरी एका ठिकाणी राहायचं पण लातूरमध्ये जायचं किंवा कुठेतरी जायचं दुसऱ्या सिटीमध्ये आणि जे काही सब्जेक्ट असतात ते वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळ्या ठिकाणी ट्युशन्स लावणं किंवा एकाच क्लासला अटेंड करून त्या ठिकाणी क्लास करणं आणि त्याप्रमाणे मग यश मिळणं न मिळणं शेवटी त्याच्यावर डिपेंड राहणार. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे ऑनलाईन सिस्टीम. आजकाल ऑनलाईन पण बऱ्याच फॅसिलिटी अवेलेबल झाल्या आहेत, वेगवेगळे या ठिकाणी कंपनी आहेत की जे एज्युकेशन देतात, मग IIT असेल, मेडिकलचं असेल किंवा कुठल्याही स्ट्रीमचं असेल. तर ह्या तिन्हीमधला जर आपल्याला थोडासा डिफरन्स समजून घ्यायचा म्हटलं तर तुला काय वाटतं की नेमकं काय असं चांगलं असू शकतं किंवा काय असतं असं, किंवा जो विद्यार्थी आता समजा टेन्थला आहे आणि यावर्षी इलेव्हन ट्वेल्थला जाणार आहे, त्यांना पुढचे 2 वर्ष स्टडी करणार आहे, तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीचं एखादे चांगले पॉईंट्स मिळू शकतील ॲज अ गायडन्स.

0: आता हे आपल्या स्वतःवर डिपेंड करते की कोणता मोड ऑफ एज्युकेशन तुम्हाला चूज करायचा. आता माझा कम्प्लीट जो मोड ऑफ एज्युकेशन होता तो कम्प्लिटली ऑफलाईन होता. त्यात ऑनलाईनचं काहीच म्हणजे असं 1% पण इंटरफरन्स नव्हता त्यात ऑनलाईनचा. तर तुमच्यावर डिपेंड करतं की तुम्ही कोणतं चूज कराल. आता ऑफलाईनमध्ये तर पूर्ण 1-to-1 इंटरॅक्शन असतं, टीचर समोर आहे, तुम्ही आहात. तर माझ्यामध्ये तर सर्वात बेस्ट मोड तोच असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर सेकंड तुम्ही म्हणला की कॉलेज एक क्लासेस केले तेही एक चांगला उपाय असू शकतो. पण जर तुमच्याकडे करण्याची ॲबिलिटी आहे तर तुम्ही कुठूनही करू शकता, तसं काही नाही. आणि थर्ड मोडमध्ये ऑनलाईनमध्ये पण मी हेच म्हणून, पण कदाचित माझ्या मते फर्स्ट अँड सेकंड मोडच बेटर आहे ऑनलाईनपेक्षा माझ्या मते.
1: अच्छा, आता हे तुझं मत झालं. पण आता असं आपण थोडंसं इमेजिन करूयात की तुला जेवढे मार्क्स पडले शाहूला क्रॅक करण्यासाठी, म्हणजे ते त्यांची स्क्रीन टेस्ट क्रॅक करण्यासाठी, तुझ्यापेक्षा फक्त ज्यांना 1-2 मार्कच कमी पडलेले आहेत पण ते आता शाहू कॉलेजला लागू शकत नाही आहेत, मग असं थोडंच म्हणता येऊ शकतं की त्यांच्याकडे ते टॅलेंट नाही आहे. 1-2 मार्क बाय अनफॉर्च्युनेटली त्यांना नाही मिळाले. मग त्यांनी जर अशा वेळेस जर समजा ऑनलाईनचं चूज केलं, त्यांचे कन्सेप्ट तर क्लिअर होत आहेत, तर त्यांनी त्या ठिकाणी मग काय काळजी घेतली पाहिजे?
0: त्यांनी सर्वात बेसिक काळजी घ्यावी की तुम्हाला मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन येऊ नये.
1: अच्छा,
0: आणि त्याला सोडून त्यांनी लेक्चर्स पूर्ण करावे, मॉक टेस्ट एकही मिस करू नये, आणि रिव्हिजन कंटिन्युअसली करत राहावं. फिजिक्स आणि केमिस्ट्री तर कंटिन्युअसली रिव्हिजन असलीच पाहिजे. बायोत तरी तुम्ही थोडासा गॅप घेऊन करू शकता, पण फिजिक्स केमिस्ट्री अशा आहेत की प्युअरली कन्सेप्च्युअल आहेत, त्याला कंटिन्युअस रिव्हिजन करणं, मॉक टेस्ट, जास्तीत जास्त प्रश्न करणं, आणि लेक्चर्स, क्लास नोट्स ह्या सर्व गोष्टी रिवाईज करणं, तर ते इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच कदाचित.
1: अच्छा, मग आता ही जी तुमची नीटची किंवा कुठलीही अशी जी ऑफलाईन एक्झाम होते, तर त्या ऑफलाईन एक्झाममध्ये तुम्हाला काय नेमकं असं जाणवलं की जर समजा कुणी ऑनलाईन जर स्टडी करत असेल आणि ऑनलाईन स्टडी करत असताना त्यांना दिवसभर जे आहे ते समजा आपल्या घरी करत असेल, समजा एका रूममध्ये करत असेल सेपरेट, तर तो ठीक आहे ना, ऑनलाईन करतंय, सेल्फ स्टडी करतंय, आयसोलेट पण झालेला आहे. पण ज्यावेळेस तो ऑफलाईन एक्झामसाठी जातोय, कारण 6 महिने, वर्ष, 2 वर्ष त्यांना ऑनलाईनच केलेले आहेत, आणि अचानक जर तो समजा ऑफलाईनच्या एक्झामला जात असेल, तर सायकोलॉजिकली आणि बाकीच्या सगळ्या दृष्टिकोनातून त्याला काय गोष्टी फेस कराव्या लागू शकत असतील? म्हणजे समजा तुला तर ते कदाचित तुझ्या आजूबाजूला जर कोण ऑनलाईनवाले आले असतील, किंवा तुझे जर कोण मित्र कंपनी असतील की ज्यांनी ऑनलाईनच केलेलं आहे पण त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे, तर अशांशी जर कधी तुझी चर्चा झाली असेल, म्हणजे नंतर म्हणतो एक्झाम नंतर किंवा अगोदर पण, तर तुला काय वाटतं?
0: असं त्यांना काही विशेष प्रॉब्लेम फेस करायची गरज जाणवणार नाही, कारण शेवटी बबलिंग करणं एक काय लय मोठं टास्क नाही
1: आहे.
0: म्हणून त्यामुळून एवढी काय प्रॉब्लेम फेस करायची गरज नाही. जर त्यांनी महिनाभर आधी जरी 3-4 मॉक टेस्ट जर ऑफलाईन दिले असतील तरी त्यांच्यासाठी पुष्कळ होईल.
1: अच्छा,
0: काही जास्त गरज नाही.
1: बरं. मग आता जसं की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यासाठी सॅक्रिफाईस केलेलं होतं, दुसरी गोष्ट अशी होती की तुझा मोठा भाऊ पण MBBS कम्प्लीट करत आहे, त्याचं पण स्ट्रगल तू पाहिलेलं होतं, आणि त्या स्ट्रगलनंतर तुला एक इन्स्पिरेशन मिळालं की तुला जास्त अधिकची मेहनत करावी लागणार आहे. जसं पहिली नीटची एक्झाम दिल्यानंतर सुद्धा तुला असं वाटलं की नाही, आपल्याला 1 महिना तू अजून जास्त सिरियस झाला, आणि त्या पद्धतीनं तू सेकंड एक्झामचं प्रिपरेशन केलं. आणि तुला एक्सपेक्टेड होतं का की असं काहीतरी तुला एवढे मार्क्स मिळू शकतील, म्हणजे अर्थात तू पेपर चेक केलेले होते, तुला माहीत होते की एवढेच मार्क्स मिळणार आहेत, तरी सुद्धा आम्ही काही वर्तमानपत्रात बातम्या वाचल्या होत्या की त्यांनी ते काय आन्सर सीट जी मिळाली होती त्याच्यावर केलं, पण त्यांना भरपूर मार्क मिळालेले होते, पण ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस कमी मार्क्स मिळाले, असं काही मनामध्ये फिअर होतं, काय होतं नेमकं असं काही?
0: नाही, म्हणजे मी एक्झामच्या जस्ट नंतर जेव्हा मार्क्स कॅल्क्युलेट केले होते, माझे अॅक्युरेट तेवढेच मार्क्स आले होते. मी 662 कॅल्क्युलेट केले आणि रिझल्टमध्ये पण तेवढेच आले होते.
1: बरं,
0: माझ्या बाबतीत तर तसं
1: नाही घडलं. मग ज्यावेळेस तू हे तुझ्या आईवडिलांशी चर्चा केली की मी आन्सर की चेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे मार्क्स मिळत आहेत आणि असं, आणि ते तर ते ठीक आहे म्हणून सांगितलं, पण शेवटी ॲक्च्युअल रिझल्ट हातात येणं तर गरजेचं होतं. त्यावेळेस मग तुझ्या आईवडिलांचं काय म्हणणं होतं की ओके ठीक आहे किंवा काय? असं
0: काही विशेष नाही, त्यांना चांगलंच वाटलं की आपण 2 वर्ष अपडाऊन केलं तर त्याचं चांगलंच फळ मिळालंय आणि एम्स कदाचित आपल्याला चांगलं मिळणार.
1: आणि ज्यावेळेस ॲक्च्युअली नीटचा रिझल्ट आला त्यावेळेस मग
0: त्यावेळेस जास्त आनंद झाला त्यांना की चांगलं झालं आता मिळणार एम्स.
1: बर. मग आता ह्या सर्व गोष्टीमध्ये जसं तू जितक्या पॉझिटिव्हली घ्यायला लागला, म्हणजे आता जेवढी आपण तुझी जर्नी आता जवळपास गेले एक 1/2 तास ऐकत आहोत, तर त्या जर्नीमध्ये म्हणजे असा एकही क्षण मला जाणवला नाही की जिथं तू कुठं असं डिप्रेस झालेला आहेस किंवा तुला कुठं काहीतरी असं खूप अडचणी आल्या आहेत. किंवा तुला वाटलं की नाही असं असं काही जाणवलं, तो खूप पॉझिटिव्हली बोलला की नाही सगळं असं झालं, तो सातवी आठवीपासून सगळं तयारी करत होता, पुन्हा पॅटर्न पण लावला कुठला, त्याच्यानंतर तुझं शाहूचं क्रॅक पण झालं, एवढं सगळं झालं, पण कधीतरी एखादा क्षण असा आला असेल की बस झाला, एक भाऊ डॉक्टर होतोय आता मला काय गरज आहे, मी आपलं उगं सगळं सोडून देतो, निवांत बसतो किंवा काहीतरी दुसरं करतो, असं कधी काय जाणवलं?
0: नाही असं नाही, पण जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा वाटायचं की प्रिपरेशन तर चांगले करायलो तर मार्क्स काय येत नाहीत असं वाटायचं मनाला, आणि थोडंसं डिप्रेस झाल्यासारखं वाटायचं, पण शेवटी ती मॉक टेस्ट होती आणि फायनल एक्झाम 2 वर्षानंतरच आहे, तर ते समजून मी स्वतःला त्यातून बाहेर काढत होतो. आणि परत
1: काय पद्धत असायची बाहेर काढण्याची स्वतःला, म्हणजे असं काय टूल्स यूज करायचा की ज्याच्यामुळे तो त्याच्यातून बाहेर पडायचा?
0: सर्वात बेसिक तर मी म्हणजे माझं फेवरेट तर मी हनुमान चालीसा ऐकत होतो आणि
1: अच्छा बर,
0: आणि कधी मध्ये मेडिटेशन हे केले करत होतो. तर
1: अच्छा, म्हणजे हनुमान चालीसा ऐकणं हा एक भाग तुझा होता,
0: म्हणजे ते माझं फेवरेट होतं.
1: अच्छा, मग असं कधी आता एवढे धुरंधर 1-2 आलं होतं, मग कधी असं त्या चित्रपटाला जायचं पाहायचं असं?
0: नाही, म्हणजे मी लिस्टच केलेली की एकदा एक्झाम झाली की हे सर्व पाहायचंय मला.
1: अच्छा, म्हणजे जोपर्यंत एक्झाम किंवा 2 वर्ष हे जोपर्यंत स्टडी करायचं तोपर्यंत ह्या दुसऱ्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. अच्छा बर, तर आता मग नेक्स्ट काय? मग आता शेवटी झालं, नीटची एक्झाम झाली, त्याचा रिझल्ट लागला, तुला जे हवं आहे ते यश मिळालं, तू जे इमॅजिन केलं ते, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे? म्हणजे आज तर आपण मुलाखत घेतोय, ती म्हणजे 5 ऑगस्टला घेतोय, तर काय नेमकं आता म्हणजे पुढची प्रोसेस काय असणार आहे?
0: आता आजपासून तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू झाली आहे 5 ते 13 तारखेपर्यंत, आणि 14 तारखेपासून चॉईस फिलिंग चालू होणार आहे. तर मग आपले चॉईसेस भरून त्यांना लॉक करणं, आणि मग मला वाटतंय 23 तारखेला अलॉटमेंट लेटर येते, मग त्याच्यानंतर सप्टेंबर मिड किंवा ऑक्टोबरपासून कॉलेज चालू होईल.
1: अच्छा बर, मग आता हे तुझं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुला काय हो, म्हणजे आमची तर म्हणजे तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं जे स्वप्न होतं दिल्ली एम्स तुला मिळावं म्हणून, पण ठीक आहे समजा, तर तुला काय वाटतं की तुझं आता नीटच्या एक्झाममध्ये तुला किती मार्क्स पडणार आहेत हे तू कॅल्क्युलेट केलं होतं, ते तुला मिळालेले आहेत सगळं, तर तू असं काही ना काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलंच असणार आहे, तर तुला काय वाटतं?
0: कदाचित एम्स भोपाल मी प्रेफर करेन, आता एम्स दिल्ली.
1: एम्स असे किती एम्स कॉलेज आहेत भारतात?
0: 18 ते 19 आहेत.
1: अच्छा हा,
0: डॉट. तर त्यातलं
1: टॉप मोस्ट
0: दिल्ली आणि सेकंड जोधपूर आहे, तर जोधपूर किंवा भोपाल ट्राय करेन मी.
1: बर, आणि आपल्या महाराष्ट्रात नागपूर पण आहे.
0: हा, ते 5th नंबरचं कॉलेज आहे, तेही ट्राय करून.
1: अच्छा, मग पण तुला भोपाल किंवा जोधपूर असं मिळावं अशी अपेक्षा आहे तुझ्या ॲज पर द रँकाने याच्यानुसार. बर, तर आता हे झालं, मग आता त्याच्यापुढे MBBS झाल्यानंतर आता ठीक आहे डॉक्टर झालं, पण असं कोणीतरी एम्सला जाऊन फक्त MBBS करून तर कोण थांबणार नाही, त्याच्यापुढे काही ना काहीतरी विचार करणार असतात, असं काही तू विचार केलेला की एखादं स्पेशलायझेशन करायचं आहे किंवा असं काही? म्हणजे हे खूप अर्ली स्टेज आहे, तरी पण तुला असं काही असा विचार केलेला आहे का?
0: असं जर मी स्पेशलायझेशन करायचं ठरवलंच तर माझी फेवरेट ब्रांच असेल कार्डिओ सर्जरी, तर मी तिथं जायचा प्रयत्न करेन.
1: अच्छा, हृदयरोग तज्ञ असं जे म्हणतात ते. अच्छा बर, आणि असं एवढंच आहे का याच्यापेक्षा अजून काय वेगळं स्वप्न पाहिलेलं पण आहे?
0: म्हणजे सगळ्यात प्रायमरी तर मला सध्या माझे पॅरेंट्स पण हेच म्हणतात की तू UPSC का ट्राय करत नाही, आता मोठा भाऊ करणार आहे PG वगैरे, तर तू UPSC ट्राय केली तर बेटर होईल. तर मग त्या दोन्ही आणखीन मी थोडासा कन्फ्युज आहे, पण त्यापैकी एकच मार्ग निवडन, PG
1: किंवा UPSC. अच्छा, UPSC असं का? म्हणजे घरच्यांनी म्हटले म्हणून की असं तुझ्या पण डोक्यामध्ये असं कुठं तर आहे बेसिक इन्स्टिंक्ट जो म्हणतात, असं म्हणजे असं काय नेमकं?
0: म्हणजे पॅरेंट्स मला म्हटले की तुझी स्टडी करण्याची आणि एक ठिकाणी बसून एकदम स्टेबल राहून अभ्यास करण्याची ॲबिलिटी आहे, तर तू UPSC केलं पाहिजे, घरातून कोणतरी एक Class 1 अधिकारी असावं असं त्यांचं म्हणणं.
1: सुपर क्लास 1. अच्छा बर, म्हणजे ते पण एक स्वप्न आहे. तर पारस, खरं तर आम्हाला म्हणजे खूप म्हणजे छान वाटलं की तू एवढ्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडला. खरं तर तुझ्या आईवडिलांनी पण खूप मोठं सॅक्रिफाईस केलेलं याच्यासाठी, आणि त्यांनी म्हणजे तुझ्यासाठी 2 वर्ष एवढं देणं, आणि ते पण त्याला पण तू पूरक असं यश मिळून दाखवलेलं आहे. पुढे पण तुझ्या ॲडमिशनच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होणारच आहेत, पण जसं तू म्हटला होता की तुला तुझ्या थोडंसं डिप्रेशन किंवा लो फील झालं की तू हनुमान चालीसा ऐक ना असा एक तो भाग असायचा, पण नीटचे एक्झाम झाल्यानंतर किती चित्रपट पाहिले? मग
0: आता सध्या तर खूप पाहिले, तसं काय म्हणजे जेवढी लिस्ट होती ती 50% पेक्षा जास्त.
1: कुठे पाहिले चित्रपट?
0: OTT वर, थिएटरला, असे
1: पाहिले असं एकट्याने जाऊन?
0: नाही, मित्र होते.
1: मित्र म्हणजे असं मित्रांसोबत असं पण आहे विषय. अच्छा अच्छा बर. तर मग असे हे सगळे चित्रपट, मग तुला असे जेवढे काय आत्ता चित्रपट पाहिलेले असणार आहेत किंवा साईड बाय साईड कधीतरी कानावर असं गाणे वगैरे कुठले तर चित्रपटातले पडलेलेच असणार आहेत किंवा असं असं तुला असं कुठलं असं एखादं गाणं तुझ्या सध्या डोक्यात चालू आहे की जे आपण ह्या मुलाखतीच्या नंतर प्ले करू शकतो असं कुठलं गाणं आहे?
0: ते धुरंधरमधलं अक्षय खन्ना वालं.
1: अच्छा अच्छा बर. अच्छा ठीक आहे. हां ते ह्याच्यामधलं बलुचिस्तान मध्ये काहीतरी गाणं ते लोकल फोक सॉन्ग येतं ते त्या पद्धतीचं ते सॉन्ग. अच्छा त्या एंट्रीचं. तर ही खूप चांगलं असं आपलं डिस्कशन झालेलं आहे. मी तुझ्या पुढच्या या सगळ्या करिअरसाठी शुभेच्छा देतो, तुझ्या आईवडिलांना शुभेच्छा देतो आणि तुझ्या ह्या म्हणजे सासूरचं पण सगळे जे कनले फॅमिली आहे ते पण ऑब्व्हियस आहे की त्यांनी पण ते खूप आनंदी झालेले असणार तुझ्या ह्या सगळ्या यशाला बघून. तर तुला निश्चितच एम्स मिळावं, टॉप मोस्टचं एम्स मिळावं ही रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो. तो कार्डिओमध्ये तुला स्पेशलायझेशन करायचं असंही म्हटलं तर त्या क्षेत्रामध्ये पण मिळावं आणि UPSCचा जो विचार केलेला आहे 100% त्याच्यामध्ये पण यश मिळावं, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव तू पुढे करत राहावं अशी मी तुला शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, पारसला जर तुम्हाला काही विचारायचं असेल की नीटच्या एक्झामच्या बाबतीमध्ये किंवा अजून कशा पद्धतीने सेल्फ स्टडी करायला हवी, कारण बरेच जण आपण ट्युशन्स क्लासेस ऑनलाईनचा पण विचार करतो, तर त्याला जे अनुभव आलेले त्याविषयी तुम्हाला पण मार्गदर्शन करू शकेल. पण अर्थात फोन करत असताना शक्यतो अगोदर व्हॉट्सअप मेसेज करा जेणेकरून तो तुम्हाला रिप्लाय करू शकेल. तर तुझा नंबर पण सांग.
0: 74-98-60-70-10
1: 74-98-60-70-10 हा क्रमांक आहे आणि या क्रमांकावर आपण शक्यतो व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीनं तो तुम्हाला रिप्लाय पण करेल. तर पारस, मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तू रेडिओ तेरणाबद्दल.
0: थँक्यू सर.
1: धन्यवाद. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आप

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

चाहे घर छूटे आ सकिया यारा, मैंने तो हाँ कर ली, अब चाहे घर छूटे।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: गुड नाईट.
2: गुड नाईट.
1: गुड नाईट.
2: अच्छा गुड नाईट.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।